0: ja, gerne aus dem anderen Bayi. Wawa, wawa.
1: Acha. Aage kehte hain, ke ye kehenge, wo kehenge.
0: Sochte rehte hain hum. बात भी होती नहीं, क्या कहने क्या कहने।